करे विचार बंदे सिज पवै विच बंदी वेखण को दीदार हिंदू सलाहे सलाहन दशनु पार तीर्थ नावै अर्चा पूजा